नैन खुले तो दर्शन हो, होठ खुले तो कीर्तन, याद रखूं सद्गुरु तेरे नाम को, मन भटके तो सुमिरन हो।